0: Sanjay Raut floating Akhand Congress, the offshoots coming home. The same leaders who left to build their own turf are suddenly talking reunion. After INDIA failed to dent brand Modi, is the opposition quietly abandoning the coalition experiment for an older one? The question that frames the hour is, Akhand Congress a revival or a retreat? Sample the reactions while the opposition continues to struggle to form an alliance.
1: जे काही सेक्युलर विचाराचे पक्ष आहेत त्यांनी सगळ्यांनी एकत्रित यावं अशा पद्धतीची एक प्रक्रिया आता देशपातळीवर सुरू झालेली आहे आणि त्याचीच प्रक्रिया आहे की तृणमूल काँग्रेस असेल पवार साहेब असतील हे सगळेजण त्या काँग्रेसच्या सोबत यायचं आणि विलीनीकरण करायचं असं एक मानसिकता आणि त्या पद्धतीचा भाव आता आपल्याला पाहायला मिळतो.
2: नाही बघा, प्रस्ताव हे आता त्यांचे इंटरनल प्रस्ताव काय असतील हा त्यांचा प्रश्न आहे. पण काँग्रेस हा अधिक मजबूत व्हायला पाहिजे देशामध्ये. काँग्रेसमधून निघालेले जे लहान पक्ष किंवा नेते आहेत त्यांनी देशाची परिस्थिती समजून घ्यायला पाहिजे आणि त्यानुसार एक मजबूत अशी काँग्रेस, अखंड काँग्रेस एक प्रबळ पर्याय म्हणून देशामध्ये उभी राहायला पाहिजे.
3: एक सशक्त लोकतंत्र में हर एक को अपना मन की बात कहने का अधिकार है. तो संजय राउत जी हमारे लिए, मेरे लिए व्यक्तिगत, मेरे बड़े भाई हैं, तो उन्होंने एक अच्छा सुझाव दिया है. लेकिन वो सर आंखों पर, क्या होगा कैसे होगा ये वक्त ही बताएगा.
4: बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना. पहिल्यांदा तर मी सांगतो की हे जे काही पक्ष तुम्हाला दिसता है या पक्षांचे नेते एवढे हुशार आहेत की बुडत्या बोटीमध्ये कोणी पाय ठेवणार नाही. काँग्रेस हे बुडतं जहाज आहे, त्यामुळे त्या बुडत्या जहाजामध्ये पाय ठेवतील अशी मला शक्यता वाटत नाही. तथापि राजकारणात हायपोथेटिकल बोलायचं नसतं, पण मी तुम्हाला सांगतो कोणी पाय ठेवला तर त्याचा आम्हाला फायदा आहे, आम्हाला नुकसान नाही. याचं कारण आम्हाला अधिकची पॉलिटिकल स्पेस ही त्याच्यामुळे उपलब्ध होते.
0: 365 days have passed, but no answers to what exactly happened on June 12 last year. The Air India 171 flight came crashing down in Gujarat's Ahmedabad. Just seconds after takeoff, the flight crashed into a medical college nearby, snuffing out 260 lives. Take a look at our report that details how the families of the victims are dealing with this loss.

0: काँग्रेसमधून निघालेले जे लहान पक्ष किंवा नेते आहेत त्यांनी देशाची परिस्थिती समजून घ्यायला पाहिजे आणि त्यानुसार एक मजबूत अशी काँग्रेस, अखंड काँग्रेस एक प्रबळ पर्याय म्हणून देशामध्ये उभी राहायला पाहिजे.
1: देखिए, एक सशक्त लोकतंत्र में हर एक को अपना मन की बात कहने का अधिकार है. तो संजय राउत जी हमारे लिए, मेरे लिए व्यक्तिगत, मेरे बड़े भाई हैं, तो उन्होंने एक अच्छा सुझाव दिया है. लेकिन वो सर आंखों पर, क्या होगा कैसे होगा ये वक्त ही बताएगा.
2: बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना. पहिल्यांदा तर मी सांगतो की हे जे काही पक्ष तुम्हाला दिसतायत या पक्षांचे नेते एवढे हुशार आहेत की बुडत्या बोटीमध्ये कोणी पाय ठेवणार नाही. काँग्रेस हे बुडतं जहाज आहे, त्यामुळे त्या बुडत्या जहाजामध्ये पाय ठेवतील अशी मला शक्यता वाटत नाही. तथापि राजकारणात हायपोथेटिकल बोलायचं नसतं, पण मी तुम्हाला सांगतो कोणी पाय ठेवला तर त्याचा आम्हाला फायदा आहे, आम्हाला नुकसान नाही. याचं कारण आम्हाला अधिकची पॉलिटिकल स्पेस ही त्याच्यामुळे उपलब्ध होते.
3: 365 days have passed, but no answers to what exactly happened on June 12 last year. The Air India 171 flight came crashing down in Gujarat's Ahmedabad. Just seconds after takeoff, the flight crashed into a medical college nearby, snuffing out 260 lives. Take a look at our report that details how the families of the victims are dealing with this loss.